मुक्त करै उतरै बहु पार नमस्कार कर हृदय माहे फिर तेरा आवण नाहे जे सिमरन करहै तू केल दीपक बांग धरियो बिन तेल सो दीपक अमरक संसार काम क्रोध बिकाडी ले मार जे सिमरन तेरी गत होए सो सिमरन रख कंठ

वेश केतिया कर्म भूमि मेर केते केते तू उपदेश केते इंद चंद सूर केते केते मंडल देश केते सिद्ध बुद्ध नाथ केते केते देवी वेश केते देव दानव मुन केते केते रतन समुंद